ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: श्रोतेहो नमस्कार, श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीत आपण ऐकत असतो। आज याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत। संगीतकार आहेत राजेश रोशन।
2: उठ सबके कदम देखो रंग।

0: श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे गुलजार यांचं. या गीताला संगीत दिलं आहे जयदीप यांनी, तर गायक कलाकार आहेत रुना लैला आणि भूपिंदर सिंग.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सूर प्रभात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आशा भोसले यांच्या आवाजातील साहिर लुधियानवी यांची गीत रचना। या गीताला स्वरसाज चढविला आहे संगीतकार रवी यांनी।

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे अमित खन्ना यांचं आणि संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून। कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा। संगीतकार आहेत अनु मलिक।

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा। यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 अर्थात 9970500900। आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आनंद घेणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तीर्णाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टेमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढत

0: दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खात्यातोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटुंब उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे. पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे. त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडा झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगलझाडीतून मिळवावी लागतात, किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 100-500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणी माशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे आळ्यांना मध आणि पराकन त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं तर राणी माशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणी माशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वन विभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ 93. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो आपल्या या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात. मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश। गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी। चित्रपट आहे छलिया।

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 एफएम वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रुती हुस स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेता रेडिओ तिराणा 90.4 एफएम वरून। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार। गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं। संगीतकार आहेत राहुल देव बर्मन। चित्रपट सितमगढ़।

श्रुती हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 अर्थात 9975900900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आलीये आपला बिग स्टार हा शो घेऊन. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे वेगवेगळे स्टार निर्माण झाले त्यांच्या स्टारडमचे वेगवेगळे पैलू आहेत. कोणी ऍक्शन हिरो, कोणी अभिनयासाठी, तर कोणी स्टाईल आणि डान्समुळं. परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याला कॉमेडी, ऍक्शन आणि डान्सिंग स्टाईलसाठी कायम लक्षात ठेवलं जाईल ते म्हणजे इंडस्ट्रीचे चीची अर्थात गोविंदा, हिरो नंबर 1. आजचे हेच आहेत आपले बिग स्टार गोविंदा.

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगती सोबत. 90च्या दशकापर्यंत गोविंदांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तसेच त्यांच्यातील कलात्मक नृत्यशैलीमुळे, उत्तम संवाद फेक, जबरदस्त ऍक्शनमुळे ते कमालीचे लोकप्रिय झाले. विनोदी असेल किंवा ऍक्शन असेल, त्यांच्या चित्रपटांनी

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणीतरी गॉडफादर असणं आवश्यक आहे। तो गॉडफादर गोविंदाला मिळाला ते होते प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन। शोला और शबनम नंतर या दोघांनी अक्षरशः तिकीट बारीवर प्रेक्षकांना खेचून आणलं, आणि सुरू झाला गोविंदाचा दुसरा तुफानी प्रवास।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. गोविंदा, कादर खान आणि डेव्हिड धवन या त्रिसूत्रीनं सिनेसृष्टीवर राज्य केलं. गोविंदा आणि कादर खान यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हास्याचे नवीन रंग या जोडीने दाखवून दिले आणि गोविंदाची अफलातून कॉमेडी टायमिंग अप्रतिमच.

0: क्या शेर मारा है,
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता,
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न ये होटल होता

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत रेडिओ तेरणावरून. गोविंदाने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये सुमारे 150 अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदा यांना चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे 12 वेळेस फिल्मफेअरनं नामांकन आणि 4 वेळेस झी सिने पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। 1999 साली बीबीसी या वृत्तवाहिनीच्या सर्वेनुसार गोविंदा अभिनय क्षेत्रातील 10व्या क्रमांकाचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून गौरवण्यात आला होता। गोविंदांनी आपल्या हद कर दी आपने या चित्रपटात 16 रोल केले होते।

रेडिओ तेना ऐकताय तुम्ही आणि मी आहे आरजे प्रगती आपल्यासोबत. गोविंदा यांचा विवाह 11 मार्च 1987 ला सुनीता यांच्यासोबत झाला. याचसोबत 2004 साली गोविंदा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली. पण आपल्या राजकीय जीवनात ते फारसे यशस्वी झाले नाहीत, म्हणून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा चित्रपटाकडे वळवला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। गोविंदा यांनी जे सदाबहार चित्रपट इंडस्ट्रीला दिले यामध्ये शोला और शबनम, राजा बाबू, साजन चले ससुराल, आखे, हिरो नंबर वन, हसीना मान जाएगी, कुली नंबर वन, बड़े मैया छोटे मैया, याच बरोबर अनेक नंबर वन सीरीज गोविंदांनी गाजवल्या।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार शो आहे गोविंदावर. आपल्या अभिनय क्षेत्रातील दुसऱ्या इनिंग मध्ये गोविंदानी पार्टनर, भागम भाग, लाइफ पार्टनर यासारखे यशस्वी सिनेमे केले. गोविंदा फिल्म इंडस्ट्री मधील प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या संपूर्ण करिअर मध्ये आपल्या अभिनयानं हसवलं, रडवलं, प्रसंगी जोरदार थिरकायलाही लावलं. गोविंदा आजही तितकेच फिट आहेत, उत्साही आहेत, आजही तयार आहेत.

आजच्या आपल्या बिग स्टार या शो मध्ये मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ देणार 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं. आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते एका अशा यशाच्या टप्प्यावर उभे असतात की त्यांचा हा जो प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि म्हणूनच आपण अशा सर्व प्रेरणादायक व्यक्तित्वांच्या मुलाखती ज्या आहेत ते तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो. आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे उमरान शेख यांना. ते 2019 मेकॅनिकल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पासआउट आहेत. त्यांचं शालेय शिक्षण छत्रपती हायस्कूल धाराशिव इथेच झालेलं आहे आणि त्यांचं पॉलिटेक्निक पण झालेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिवमधून. आणि सध्या ते म्हणजे 2020 जवळपास 5 झाले ते अलियन्स टेक्नॉलॉजी ही जर्मन बेस्ड कंपनी आहे त्याच्या पुण्याच्या ब्रँचमध्ये ते कार्यरत आहेत. तेव्हा आपण

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तीर्णाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खात्यातोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटीर उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे, पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे, त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा, इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडा झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगलझाडीतून मिळवावी लागतात किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 100-500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणी माशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि परागकण, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलोऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे, अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं तर राणी माशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणी माशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. दोन समांतर पोळ्यात दोन दोन माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वनविभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आहे तुला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट झुलवी।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश। गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी। चित्रपट आहे छलिया।

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चन...

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रुती हो स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रुतीहो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस वी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे आपला बिग स्टार हा शो घेऊन। श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे वेगवेगळे स्टार निर्माण झाले त्यांच्या स्टारडमचे वेगवेगळे पैलू आहेत। कोणी ऍक्शन हिरो, कोणी अभिनयासाठी, तर कोणी स्टाईल आणि डान्समुळे। परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याला कॉमेडी, ऍक्शन आणि डान्सिंग स्टाईलसाठी कायम लक्षात ठेवलं जाईल ते म्हणजे इंडस्ट्रीचे चीची अर्थात गोविंदा, हिरो नंबर 1। आजचे हेच आहेत आपले बिग स्टार गोविंदा।

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगती सोबत। 90च्या दशकापर्यंत गोविंदांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं। तसेच त्यांच्यातील कलात्मक नृत्यशैलीमुळे, उत्तम संवाद फेक, जबरदस्त ऍक्शनमुळे ते कमालीचे लोकप्रिय झाले। विनोदी असेल किंवा ऍक्शन असेल, त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणीतरी गॉडफादर असणं आवश्यक आहे। तो गॉडफादर गोविंदाला मिळाला ते होते प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन। शोला और शबनम नंतर या दोघांनी अक्षरशः तिकीट बारीवर प्रेक्षकांना खेचून आणलं, आणि सुरू झाला गोविंदाचा दुसरा तुफानी प्रवास।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. गोविंदा, कादर खान आणि डेव्हिड धवन या त्रिसूत्रीनं सिनेसृष्टीवर राज्य केलं. गोविंदा आणि कादर खान यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हास्याचे नवीन रंग या जोडीने दाखवून दिले आणि गोविंदाची अफलातून कॉमेडी टायमिंग अप्रतिमच.

0: करते,
1: क्या शेर मारा है,
0: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता,
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये होटल होता ना ढाबा होता, ना ये रगड़ा होता

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत रेडिओ तेरणावरून. गोविंदाने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये सुमारे 150 अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदा यांना चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे 12 वेळेस फिल्मफेअरनं नामांकन आणि 4 वेळेस झी सिने पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। 1999 साली बीबीसी या वृत्तवाहिनीच्या सर्वेनुसार गोविंदा अभिनय क्षेत्रातील 10व्या क्रमांकाचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून गौरवण्यात आला होता। गोविंदांनी आपल्या हद कर दी आपने या चित्रपटात 6 रोल केले होते।

रेडिओ तुळणा ऐकताय तुम्ही आणि मी आहे आरजे प्रगती आपल्या सोबत. गोविंदा यांचा विवाह 11 मार्च 1987 ला सुनीता यांच्यासोबत झाला. याचसोबत 2004 साली गोविंदा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली. पण आपल्या राजकीय जीवनात ते फारसे यशस्वी झाले नाहीत, म्हणून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा चित्रपटाकडे वळवला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा। गोविंदा यांनी जे सदाबहार चित्रपट इंडस्ट्रीला दिले यामध्ये शोला और शबनम, राजा बाबू, साजन चले ससुराल, आखे, हिरो नंबर वन, हसीना मान जाएगी, कुली नंबर वन, बड़े मैया छोटे मैया याच बरोबर अनेक नंबर वन सीरीज गोविंदांनी गाजवल्या।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार शो आहे गोविंदावर. आपल्या अभिनय क्षेत्रातील दुसऱ्या इनिंग मध्ये गोविंदानी पार्टनर, भागम भाग, लाइफ पार्टनर यासारखे यशस्वी सिनेमे केले. गोविंदा फिल्म इंडस्ट्री मधील प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या संपूर्ण करिअर मध्ये आपल्या अभिनयानं हसवलं, रडवलं, प्रसंगी जोरदार थिरकायलाही लावलं. गोविंदा आजही तितकेच फिट आहेत, उत्साही आहेत, आजही तयार आहेत आपल्याला हसवायला आणि थिरकावायला सुद्धा. त्यामुळं ते आहेत बिग स्टार.

आजच्या आपल्या बिग स्टार या शो मध्ये मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 9970 500 900. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.